मी श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. सुस्वागत आहे, वॉर्म वेलकम आपल्या दैनिक सकाळ बेस कार्यक्रमात या प्रभातवेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. रसिक श्रोत्यांनो, सुरेल गाणे यांच्या या साथीने चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया संगीताच्या मैफिलीत. मनापासून रमून जाऊया. तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. माऊली या अप्रतिम मधुर गाण्याने अजय गुगाबे व सह गायकांच्या सुस्वरात.

वाह, किती सुंदर आणि भक्तिरसाने ओथंबलेले गौर भक्ती गीत माऊलीच्या या सुरांनी रसिक हो मन अगदी विठोराच्या राया विठोरायाच्या चरणी लीन झालं. मंडली विठ्ठलाची भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नाही तर प्रत्येक माणसात माणुसकी पाहणे आणि प्रेमाने वागणंही आहे. आपल्या मनात अशीच भक्ती आणि ओठांवर विठ्ठलाचे नाम राहू दे तेव्हा बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल. या गौर भक्तिगीतानंतर आता वळूया भावगीतांकडे. तर चला ऐकूया गारवा या गीतसंग्रहातून घेतलेले हे शीर्षक गाणं मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजामध्ये.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

रसिको श्रेष्ठ कवि सौमित्र यांची ही सुंदर रचना आपण ऐकत होता मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजामध्ये. अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन आपल्या दैनिक सकाळ बीस कार्यक्रमात. या प्रभात वेळे तेव्हा श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत हॅपी जर्नी मूवी मधून घेतलेले हे द्वंद्वगीत. सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल व स्वप्नील बांदूरकर या दोघांच्या सुमधुर आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो प्रेम सुंदर तेव्हाचं जो त्यात अपेक्षांपेक्षा पुढकी अधिक असतं. शब्दांपेक्षा भावना खोल असतात आणि आठवणींमध्ये एक गोरवा असतो. असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टेकन फ्रॉम द आल्बम प्रेमिक तरल भावना इन द व्हॉइसेस ऑफ

पुनश्च स्वागत है या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन आपल्या दैनिक सकाळ बीच कार्यक्रमात तेव्हा रसिक हो या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे ऋषभ साठे यांनी आपल्या गोड आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत माझी

0: चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम मुंबईची बाय. या पुढील अप्रतिम गाण्याने द व्हॉइस ऑफ प्रीती बांद्रे व साथी कलाकार.
1: ये मावरा घे ये ताजा ही ताजा बर्फांचा नाही ये जा मेले.

0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: संगीत प्रेमी श्रोतन वलुया पुच्छा गीता करे तेव्हा सादर करीता होत या क्षणी जवीदली सुनाणी सुनावली या दोघांच्या पसातलं फील वाला इश्क़।

चालू करी ता होता आपला सकाळ बेस कार्यक्रम संगीत प्रेमी श्रोत्यानो या अप्रतिम मधुर गाण्याने मन भुलते कसा आणि गीत आपल्या मधुर आवाजात व्यक्त केले आहेत विजय भाके व सुनाली

सुंदर सूर कानावर पडलं की मनालाही एक वेगळीच प्रसन्नता मिळते. तेव्हा चला पुढचं गाणं ऐकूया. रुपेरी वाडू त मारांच्या मनात येना. अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव या दोघांच्या सुमधुर आवाजात

इश्का छा भावरा संगीत प्रेमी श्रोत्यांनो सादर करीता होय त्या सकाळबीज कार्यक्रमातील शेवटचं गाणं आणि ह्याच गाण्यासह सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. पुढच्या भेटीपर्यंत संगीताची ही गोड साथ मनात जपून ठेवा. आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि मनात सकारात्मकतेचे सूर कायम ठेवा. मनापासून धन्यवाद, नमस्कार आणि पुनश्च भेटूया एका नव्या सुरेल मैफिली.